0: सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरु श्रीजगद्गुरु ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः ॐ शलपुरजी महादेव की जय देवादिदेव देवेश्वर महादेव की जय श्रीदीप नारायण भगवान की जय हिंदू धर्म सम्राट परमहंस स्वामी श्री माधवानंद पुरजी सतगुरुदेव भगवान की जय विश्वगुरु महामंडलेश्वर परमहंस स्वामी श्री महेश्वरानंद पुरजी गुरुदेव की जय Salutations to the cosmic self.
1: Pozdrav kosmickému já.
0: Salutations to Shrila Puriji Siddhapeet Parampara.
1: Pozdrav Shri Alak Puriji Siddhapeet Parampara.
0: My dhanvat pranams to our beloved Gurudev, His Holiness Vishwa Guruji.
1: A mé pokorné pranám Vishwa Gurujimu, našemu svatému Guruovi.
0: Om namo narayan to all the sannyasis.
1: Om namo narayan všem sannyasinům.
0: And Hari Om and good evening to all of you who are present here and those of you who are watching through webcast.
1: A Hari Om a dobrý večer vám všem, kdo jste tady nebo následujete přes webcast.
0: Beautiful evening here in Strilky.
1: Ve Střílkách máme krásný večer, nádherný večer.

0: ये नगरी है ठगों की, ठगती है दम पिला के। सो दिस आई विल असला राम जी भजन इज वेरी ब्यूटिफुल। होली गुरु जी ऑफन वॉज सिंगिंग दिस भजन अर्ली मॉर्निंग 3:30।
1: Tohle to je Ašaram Jiho Bhajan, velice krásný. Guruji ho často zpíval v 3:30 ráno.
0: And said to me, he called me.
1: A vždycky mě zavolal.
0: Glass water.
1: Říkal, sklenici vody.
0: Yes, Guruji.
1: Ano.
0: Sit down.
1: Posedni si.
0: Mala pero. Meditate.
1: A medituj.
0: Then Guruji said, Hoshiyar. And if I will do like this, you will say this is a cruel master. So now master, they are afraid from the disciples. Hoshiyar rehna banda, oh my friend. Be alert. होशियार रहना बंदा, मत जाना भूल ठगा के, डोंट बी चीटेड।
1: नेनेक से पॉडवेस्ट।
0: ये नगरी है ठगों की, दिस सिटी इज़ द सिटी ऑफ़ द चीटर्स।
1: तोहले मेस्टो तो है मेस्टो पॉडवोडिंकु।
0: पिला के दम पिला करके, विद अल्कोहल एंड दिस, दे विल पुल यू डाउन।
1: अस अल्कोहल है मकिम शीम के स्टर्नो डोलु।
0: It means ignorance.
1: To znamená nevědomost.
0: So there are so many great saints.
1: Je tolik velkých světců.
0: Look, Paramhansa Ramakrishna.
1: Podívejte se na Paramhansa Ramakrishnu.
0: Look, Ramakrishna. If you want something to, and his wife, Sarada Devi.
1: A jeho manželka.
0: Both great, holy.
1: Oba byli velcí svatí.
0: And their disciples, Vivek Puri, Vivekanand. So there are many. Read their lives and look to them.
1: Na ně se dívejte.
0: So you are when somebody is coming, they are mentally ill.
1: Když někdo přichází a něco, tak to jsou mentálně nemocní lidé.
0: If someone will say he is drinking alcohol.
1: Někdo řekne, no tak on pije alkohol.
0: Did you not see drink alcohol?
1: Co pak byste ho viděli, že by pil alkohol?
0: Of course I can drink.
1: Můžu se přece napít.
0: But why should he drink?
1: A proč to, ale on by neměl.
0: So many things we have to be careful. I give you a warn.
1: A proto byste si měli opravdu dávat pozor, já vám dávám varování.